0: You have been listening to The Hindi Show. Join us next Sunday to contribute and provide feedback on anything you heard today. Contact us on feedback@dapanradio.org.au.
1: आप सुन रहे थे हिंदी कार्यक्रम
2: लक्षात्यू घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्यूशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर आणि हां तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430 583 588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला लक्षात ठेवा 0430 583 588
3: सर्व व्यावसायिक प्रायोजक यांच्या आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या एक गाणे आणि त्यानंतर पहिला कार्यक्रम सिडनीमधील बांधकाम क्षेत्रातील समस्यांवर श्री हितेंद्र जगदाळे यांची श्री दीपक अवसरे यांच्यासोबत चर्चा

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे। ठळक बातम्या, महाराष्ट्रात दुष्काळाबाबत उपाययोजना सुरू, मात्र गांभीर्यात दिवसेंदिवस वाढ। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत असंतोषामध्ये वाढ। 174 प्रवाशांचे प्राण वाचवणारे फ्लाय दुबईचे वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव। आणि आशियाई स्पर्धेमध्ये भारताला महिला हॉकीतील ऐतिहासिक विजेतेपद।